0: देवाधिदेव देवेश्वर महादेव की जय। आराध्य भगवान श्रीदीप नारायण महाप्रभु जी की जय। सद्गुरु स्वामी माधवानंद जी भगवान की जय। सत्य सनातन धर्म की जय। गुड इवनिंग डियर सिस्टर्स एंड ब्रदर्स,
1: milí sestry a bratři,
0: all yoga and daily life teachers and professors and students,
1: všichni učitelé, profesoři a studenti jogy v denním životě,
0: we are already on the second month of this year.
1: Už jsme v druhém měsíci tohoto roku.
0: And we have heard now and we know in many countries the corona is very much gone, is very less people are there like this.
1: A slyšeli jsme a víme, že v mnoha zemích na světě už ten COVID virus pomalu ustupuje.

0: वृषभध्वज
1: वृषभध्वज
0: मृत्युंजय वृषभध्वज शूलिन
1: मृत्युंजय वृषभध्वज शूलिन
0: गंगाधर मृद मदनारे
1: हर शिव शंकर
0: गौरीशम
1: वंदे गंगा
0: धरमीशम
1: शिवरुद्रं पशुपतिम
0: मीशानाम If you say Pashupati, then the ma goes with the Ishanam, so it becomes Mishanam.
2: Když říkáte Pashupati, tak to ma potom jde k tomu Mishanam.
0: Or if you say Pashupatim, then it's Ishanam.
2: A nebo řeknete Pashupatim, pak je to Ishanam.
0: Pashupatim Ishanam kalaye
1: Kalaye
0: Kashipurinatham.